0: दुनिया के हतरु पितु
1: राजेगे उतुरा देखुनु
0: खबरा मालूमात
1: हुट्टु मेन्नेति सव्वीस गडीरु
0: दिवहि राजेगे आडु
1: एंहा सतस्ते का सालिस नुए किलोहर्ट्स मीडियम वेव अध्यनुए मेगाहर्ट्स एफएम बैंड
2: हिद्वरा उम्मी
3: मी मुबारा तुम अलग आ तजुर्बा तक आ मौदू मत के अलग इंगेन दान कम फोणि
4: उम्मीदे तजुर्बा की अलग देखे वर बड़े
5: हगीगत हेदुम बैवरी उफा
6: बेस्ट रेडियो प्रेजेंट कॉम्पिटिशन
2: रेडियो प्रोग्राम हुशेल मा शौगर अपराध का खास होकर इन दिव्य राज्य गढ़ों को लेकर द रियलिटी शो
7: फाही पे प्रेजेंट
8: बेस्ट रेडियो प्रेजेंटर कंपटीशन
5: हुकुरु अधि होने हिर दो होगे मिंदुरु दे चहाएरो
2: रिपीट हुकुरु अधि होने हिर दो होगे रेगंड दिए गड़ित रही
5: एंगा सतर सते का सालिस नोए किलोहर्ट्स मीडियम वेव अधि अट्टी है नोए मेगाहर्ट्स एफएम बैंड
2: Fahipe presents Best Radio Presenter Competition. Mee Mubaratuge co-sponsor ki Wholesale Point.
9: Pala saakala pavutukuru kihinatta. Denti tanum ehen saakala nerenu gote bunabala.
10: Kome meeka vis paak kollavini kon nimuni. Kaar paakura zonu ga saakala. Saakala paakura zonu ga kaar. Derado.
9: Kiha derakam. ಇದೇನು ಹಮ ದೊರಮತಿ ಪಾಕು ಮಿಯಡ್ ಪಾಕಿನ್ ಜೋನೆ ವಿಸ್ ನೋನ
10: ಪಾಕಿನ್ ಜೋನೆ ತಿ ಮಾ ದೊರಕುನು ಎತಾ ಪಾಕು ಫ ಕೊಡ ತಂಕುಲಕ ಹಿಂಗಾದಿ ಸಮರಂಗಳು ವಾನೆ
11: ಪಾಕು ಕುರವ ಎಹನಸ್ ಗವಾದ ಎಗ್ಗು ತಪ್ಪ ಪಾಕು ಕುರವ ಅದಿ ಎಹೆಂ ಮಿಹು ನ ಉಂದಗು ನುವಾಗು ತಪ್ಪ ಪಾಕು ಕುರವ
12: ಕೊಮ್ಮೆ ಮೀಹಕೀವೆಸ್ ಎಹಿ ತೆರಿಕಂ ಬೇನುಂ ವಾನೆ ಮೀಹೆ ಹಾಸಕೊ ನುಕುಡೆದುನ್ ತೆರಿಕಂ ಹುಣ್ಣ ಮೀಹುಣ್ಣ ಕುರಿಮತಿವ ಗೊಂಜೆಹುಂತಕ ಎಮೀಹುಂಗೆ ಹಗ್ಗುತಕ ಮುಜುತಮೌಗ ಎ ಫರಾತವ್ಗೆ ದೌರಾ ಬೇಹೇ ಗೊತುಂ ಅಹರುಮೆನ್ ಕೊಮ್ಮೆಹೆಂವೆ ಸಮಾಲ್ ಕಂದೇನ್ ಜೆಹೆ
13: ವಾಕೆತ್ತ ಮಜಮೂನೆತ್ತ ನೋಣಿ ಡ್ರಾಮಾ ಎತ್ತ
12: ತಿಂಗ್ ಎಕಚ್ಚೆವೆಸ್ನು
10: ನುಕುಳೆದುನ್ ತೆರಿಕಂ ಹುಣ್ಣ ಫರಾತಕ ಹಾಸಕೊ ದಿವಿರಾಜ್ಯ ಗಡುಂಗೆ ನಿಸ್ತೆನಿ
5: ಫೋನಿ ಕರುಣ
14: ಅನಿಕಾಸ್ ಬಪ್ಪ ಹುಟ್ಟಾಲಿ ಫಲ್ಕಿಯ ಲಿಬೆ ಹಾಸ್ಕಂದಿಯ ಇತುರ್ ಬಮುಣ್ಣೆ
5: ಮಮ್ಮ ವಾಹಕ
14: ಯುಪೆನ್ ಲಿವೆ ಹಿಂದು ಮಾಬಣು ತೊಳೆ ಮುಂ ಎದಾಯಿರು ಹೀವೆಯೇ
5: ಜಹಂ
15: ಯಹ ಗೊದ್ದುನು ಕೊಂಗುಳೆ ಕಣ್ಣು ಮಾ
14: ರೋಯ್ಫಾವಾ ಅಡಕುನ್ ಸೌದ್ಯಾ ಬುಣ್ಣೆ
5: ಮಿಫದ ಅಸರುಗದ ರೀತಿ ವಾಹಕತ ದಿವಿರಾಜ್ಯ ಗಡುಗೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಮಿಹಾರು ಅಡೋಸ್ವಾಲೆ ಫೇರೆ ದಿವಿರಾಜ್ಯ ಗಡುಗೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕೊಲ್ಲವ್ವ
0: दुनिया के हतरु पितु
1: राजेगे उतुरा देखुनु
0: खबरा मालूमात
1: हुट्टु मेन्नेति सव्वीस गडीरु
0: दिवहि राजेगे आडु
1: एंहा सतर्स्ते का सालिस नुए किलोहर्ट्स मीडियम वेव अध्यनुए मेगाहर्ट्स एफएम बैंड
16: ಗಡಿ ಮೆಂದ್ರು ಗಮ್ರಾಯ್ ಗಡಿ 30 ಮಿನಿಟ್ ಮೀ ದಿವಹಿರಾಜ್ ಜೆಗಾಡು

0: हंगार
1: अंगार दो मिंदर कोरी इकार गड़ फना रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो होगेरे मिंदमो बार गड़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एकनी दिवे ही राज्य क्या डूं
3: तुमफत के दुमकी वे सिकम के साबुंग अलगमण न गेलुं लिबे कम एगमाना की तुमफत के इस्तेमाल कुरा मीह कैरे ग ओले कम ग वाना म एक न कुरा मीह वे तुमफत के दुमंग हुशल गेन तफात गेलुं इ तंग बलिबे एगो तुम लिबे गेलुं तक बलार तफात वतर ग कैंसर तक कुरम तुम के हिरास इबा इतुर कुरवा हासको कोडाकु दिन लेगे कैंसर सिकुंडी के कैंसर काल कैंसर त जहम के हिरास तुमफत के दुमंग हुशल म इतुर कुरा कम दिरासा तकुम फेन्नंग बहुरे ದುಂಫತ್ಗೆ ದುಮಂಗ್ ಹುಷಳ ಮಕ್ಕಿ ಕುಡಕುದಿನ್ನ ತಫಾತ್ ವತ್ತರ್ಗೆ ಎಲರ್ಜೀಸ್ ತಂಗ್ ಆಟಿಸಮ್ ಕಹಲ ಕಂತತಕ ಕುರುಮತುಮ್ಗೆ ಹಿರಾಸ್ ಇತುರುವ ಕಮೆ ಮೇಗೆ ಇತುರುಂಗ್ ಮೇ ಅರ್ಧಪ್ ಶೋಗ ಜಿಹಿ ರಂಗಳ ನೋಮ ದಿಗುಲಾಗೆನ್ ದಿಂ ಕಹಲ ಕಂತತಕ ಕುರುಮತುಮ್ಗೆ ಹಿರಾಸ್ ಇತುರು ಕುರಾ ಕಮೆ ಬೊಡತಿ ಮೇಹುವೆಸ್ ದುಂಫತ್ಗೆ ದುಮಂಗ್ ಹುಷಳ ಕಮ್ಗ ವಾಣಮ ಸ್ಟ್ರೋಕ್ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಜುಹುಮ್ಗೆ ಹಿರಾಸ್ ಎತ ಗುಣಂಗ್ ಇತುರು ಕುರಾ ಕಮ ದಿರಾಸಾ ತಕುಂ ಫೆಣ್ಣಂಗಿ ಬಹುರಿ ಮೇಗೆ ಇತುರುಂಗ್ ದರಿಮ್ಯಾಮ್ಗೆ ನಿಜಾಮಂಗ್ ಅಸರು ಕುರುಮ ದಿಫಾಯ್ ಬಾರ್ ದವ್ಮ ಮಿಕಹಲ್ ಕಂತತಕ ಕುರುಮತುಮ್ಗೆ ಫುರ್ಸತ್ ದುಂಫತ್ಗೆ ದುಮಂಗ್ ಹುಷಳ ಮುಂಬೆಸಿಬ ಇತುರುವೆಗೆಂದೆ